0: सावे
1: सृत सलाह तेरी
0: नाम मन वसावे
1: जिनकै मन वसिया
0: वाजे शब्द कनेरे
1: नानक सच।

वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे